नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आहे आपला रेडिओ होस्ट कृष्णा. मित्रांनो, बदलत्या काळासोबत बदलतं हे वातावरण, बदलणारी आपली जीवनशैली आणि त्यामध्ये आपलं आरोग्य टिकून ठेवण्याची गरज, हा आजच्या काळात एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या आरोग्याबद्दल, आपल्या सवयींबद्दल आणि जीवन अधिक सुंदर कसं बनवायचं ह्याबद्दल. आजकाल सकाळी ऊन, दुपारी पाऊस आणि संध्याकाळी गारवा, हवामानाचा काही नेमच उरलेला नाही. अशा बदलत्या वातावरणामुळे शरीरावर ताण येतो आणि अनेक लहान मोठे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे ह्या दिवसात स्वतःची काळजी घेणं ही फक्त गरज नाही तर आपली जबाबदारी होऊन जाते, हो ना? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराचं ऐकायला शिकणं. थकवा जाणवला असेल, डोकेदुखी होत असेल किंवा सतत अशक्त वाटत असेल तर ते दुर्लक्ष करायचं नाही. आपल्या शरीराला विश्रांती, योग्य आहार आणि पुरेशी झोप यांची खूपच गरज असते. अनेकदा आपण कामाच्या गर्दीत स्वतःचं लक्ष ठेवणं आधीच विसरतो आणि नंतर त्याची किंमत आरोग्याने चुकवावी लागते. चला, आजच्या या सांगीतिक प्रवासाची प्रथम सुरुवात करूया चित्रपट जोगवाच्या ह्या गाण्यानी. गायक आहेत हरिहरन आणि श्रेया घोषाल.

0: मित्रांनो, ह्या दिवसांमध्ये पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं आहे. हवामान बदलत असताना शरीर पटकन डिहायड्रेट होतं, त्यामुळे दिवसातून पुरेसं पाणी, ताक, लिंबू पाणी किंवा नैसर्गिक पेय घेत राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बाहेरचं अति तेलकट किंवा तुपकट असं आणि उघड्यावरचं अन्न टाळणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणजे वर्ल्ड हायपर टेन्शन डे देखील आहे. उच्च रक्तदाब म्हणजे की हायपर टेन्शन हा आता फक्त वयस्कर लोकांचा आजार न राहून आजच्या धावपळीच्या जीवनात तरुणांमध्येही तणाव, चुकीची जीवनशैली आणि अनियमित आहारामुळे रक्तदाबाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. हायपरटेन्शनला अनेकदा सायलेंट किलर असं म्हटलं जातं, कारण सुरुवातीला त्याची फारशी लक्षणं दिसतच नाही, पण वेळेत काळजी घेतली नाही तर हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नियमित बीपी तपासणी, कमी मिठाचं सेवन आणि ताण नियंत्रण हे अत्यंत आवश्यक आहे. मन शांत ठेवणं ही देखील आरोग्याची एक मोठीच गुरुकिल्ली आहे, नाही का? थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडंसं दूर राहणं, सकाळी चालायला जावं, योग करावं, ध्यान किंवा फक्त आवडतं संगीत ऐकलं तरी अशा छोट्या गोष्टी मनाला खूप मोठा आधार देतील, नाही का? आजच्या काळात मानसिक आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं बनलंय. प्रत्येक जण काही ना काही संघर्ष करत असतं, त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःसाठी वेळ नक्कीच काढणं आणि गरज वाटल्यास आपल्या माणसांशी मन मोकळेपणाने बोलणं, कारण निरोगी मनातच निरोगी शरीर वसतं, हो ना? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या तर अनेक जण छोट्या मोठ्या सहलींचं पण नियोजन करतील. प्रवास हा फक्त एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं थोडी नसतं, तर एक अनुभव पण असतो, आठवणी निर्माण करण्याचा एक सुंदर मार्ग. तर श्रोते हो, ऐकूया डिंपल राणे यांची वार्ता पर्यटन नियोजन.
1: आपण जेव्हा पर्यटन नियोजन म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट येते की बॅग पॅक करणे, तिकिटांची बुकिंग करणे

हॉटेलांची बुकिंग आणि अधिक बजेट आणि एक ठरलेला कार्यक्रम हो ना। पण आज मला तुम्हाला पर्यटन नियोजनाचा एक वेगळाच विचार मांडायचा आहे। प्रवास हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर येतात सुंदर असे डोंगर, एखादा अथाक समुद्र, पवित्र तीर्थक्षेत्र आणि अजून काही जपून ठेवाव्यात अशा आठवणी। पण प्रवास म्हणजे फक्त ठिकाण पाहणे आहे का, की तो काहीतरी अधिक खोल, अधिक अर्थपूर्ण आहे? मित्रांनो, आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये एवढे गुंतलेले असतो की आपल्याला वाटते की हे काय, रोज सकाळी उठा, घराचे कामं करा, कामाला जा, घराच्या जबाबदाऱ्या, नातेसंबंध या सगळ्यातून आपण इतके गुंतले जातो की असे वाटते की आता या झोनमधून मला केव्हा माझ्यासाठी वेळ देता येईल। आणि मग शेवटी आपल्याला असे वाटते की आता कुठेतरी बाहेर पडावे, प्रवासाला जावे, जेणेकरून थोडा चेंज भेटेल। आपण सगळेच कधीतरी प्रवासाला जातो, कधी सहलीसाठी, तर कधी यात्रेसाठी, तर कधी मन मोकळं करण्यासाठी। पण कधी स्वतःला विचारलं का, आपण खरोखर योग्य प्रवास करतो आहे का, योग्य नियोजन करतो का, आपण प्रवासाला कशासाठी आणि का जातो? पर्यटन नियोजन म्हणजे फक्त बाहेरच्या प्रवासाची तयारी नाही, तर तो आपल्या आतल्या प्रवासाचा आराखडा आहे। आजच्या काळात आपण प्रवासालाही टास्क बनवला आहे। जास्तीत जास्त ठिकाण पाहण्याची घाई, आणि ते पण कमी वेळात, आणि त्याही पेक्षा फोटो काढण्याची धावपळ। पण कधी यातून थांबून त्या क्षणाला जगण्याचा प्रयत्न केला आहे का? कधी स्वतःला असं सांगितलं आहे का, आज मी फक्त शांत बसणार, काहीही न करता त्या ठिकाणाचा अनुभव घेणार? खरं तर पर्यटन नियोजन म्हणजे काहीही आयोजन न करता थोडंसं अनप्लान ठेवणे। प्लॅनिंग न करता प्रवासाचा जो क्षण आपल्याला आनंदित करीतो, आपल्या मनाला प्रफुल्लित करीतो आणि आपल्याला काहीतरी नवीन शिकवण भेटते। जीवनात असा अनप्लॅनिंग प्रवास जीवन जगण्याचा एक सुंदर क्षण बनून राहतो। आपण नेहमी आपल्याला कम्फर्टेबल होईल असा प्रवास करणे पसंत करतो। पण कधी विचार केला आहे का की जर आपण प्लॅनिंग न करता प्रवासाला असेच एकदम निघालो तर? पर्यटनाला जाताना एकदमच अनोळखी ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणी नवीन परिस्थितींचा सामना करणे, तो वेगळाच अनुभव वाटतो जो आपल्या मनाला जीवनापर्यंत स्पर्श करीतो। तसेच विविध प्रकारांच्या लोकांच्या सान्निध्यातून आपल्याला वेगवेगळे अनुभव प्राप्त होतात, नवीन लोकांशी संबंध बांधला जातो, ते लोक कसेही असले तरी आपुलकी वाटते, मदतीची भावना प्रकट होते। हा प्रत्यक्ष अनुभव किती छान वाटतो ना, त्यांचे जीवन, त्यांची बोली, सगळे काही वेगळेच वाटते। खरोखर आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होते। आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या काळात आपण प्रत्येक क्षण असो किंवा प्रत्येक ठिकाण असो, आपण फक्त त्याला आपल्या कॅमेऱ्यातच कैद करतो। पण कधी त्या क्षणाला मनात साठवण्याचा प्रयत्न केला आहे का? आपल्याला समुद्राचा सुंदर लाटा दिसल्या तरी ते कॅमेऱ्यात कैद करतो, सुंदर डोंगर दिसो, सुंदर हिरवेगार निसर्ग दिसो, हे सुद्धा आपण कॅमेऱ्यातच कैद बघतो। सूर्योदय असो की सूर्यास्त किंवा खडखड वाहत असलेली नदी असो, हे सर्व काही आपण त्या कॅमेऱ्यातच कैद करतो आणि त्याला सोशल मीडियावर अपलोड करतो। अरे हे काय, हे काय चालले आहे, आपल्याला ते काय लोकांना दाखवायचे आहे? जे एवढे सुंदर भगवंताने दिलेले जगाचे हे सौंदर्य आपण प्रत्यक्ष अनुभवतच नाही। जगेचे हे सौंदर्य जर प्रत्यक्ष मनापासून अनुभवले तर आहा, किती छान आनंदाची अनुभूती होईल, हो ना? हे विचारणे वेगळेच आहे। म्हणूनच डिजिटल डिटॉक्स हे सुद्धा पर्यटन नियोजनाचा एक भाग असायलाच हवा। थोडा वेळ मोबाईल पासून दूर राहून आपण त्या क्षणाला पूर्णपणे जगू शकतो। मित्रांनो, आपण पर्यटन नियोजनाविषयी बोलत आहोत, पण एक प्रवास असा पण आहे जो फक्त पायांनी नाही परंतु मनाने केला जातो, तो म्हणजे यात्रा।
आपण यात्रेला जातो

मंदिरात जातो, तीर्थक्षेत्रांना भेट देतो, पण कधी स्वतःला विचारलंय का आपण तिथे नेमकं का जातो, काय शोधायला जातो? देव की मनाची शांतता? कधी कधी आपण देवाला बाहेर शोधत राहतो, पण तो आपल्या आतच असतो. आध्यात्मिक यात्रा म्हणजे लांबचा प्रवास नाही, तर स्वतःकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा आपण एखाद्या पवित्र ठिकाणी उभे असतो, तेव्हा फक्त दर्शन घेणं महत्वाचं नसतं, तर त्या क्षणी आपल्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आपण कृतज्ञ आहोत का? शांत आहोत का? यात्रा आपल्याला शिकवते की जीवनात खूप काही मिळवण्यापेक्षा थोडं सोडणं महत्वाचे आहे. अहंकार सोडणे, तक्रारी सोडणं आणि स्वतःला स्वीकारणं. खरं तर यात्रा संपते तेव्हा आपण घरी परततो, पण जर आपण आतून बदललो नाही तर काय ती यात्रा पूर्ण झाली असे म्हणता येईल का? म्हणूनच म्हणते, पुढच्या वेळी तुम्ही पर्यटनाला किंवा प्रवासाला निघालत ना, तेव्हा फक्त बॅग भरू नका, मनही मोकळं करा, अपेक्षा कमी ठेवा आणि अनुभवासाठी स्वतःला खुल्लं ठेवा. प्रवासाचा खरा उद्देश फक्त एस्केप नसावा, तो एक्सप्लोर असावा. प्रवास आपल्याला शिकवतो की जग खूप मोठं आहे आणि आपण त्यातला एक छोटासा भाग आहे. तो आपल्याला नम्र बनवितो आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रवास हा बाहेरचा नसतो, तो आपल्या आतमध्ये घडत असतो. आणि कदाचितच आपण सगळेच प्रवासाला जातो कारण आपल्याला स्वतःला पुन्हा एकदा भेटायचं असते, स्वतःची ओळख करायची असते. शेवटी एवढेच म्हणायचे की रस्ते संपतात, प्रवास थांबतो, पण मनात उमटलेले क्षण कधीच संपत नाही, कारण खरा प्रवास हा आठवणीमध्ये कायम जिवंत राहतो. धन्यवाद.

चित्रपट टाईमपासचं हे गाणं आपण ऐकलं गायक कलाकार स्वप्नील बांदोडकर आणि केतकी मातेगावकर. मित्रांनो, कोणतीही ट्रिप प्लॅन करताना सर्वात आधी काय लक्षात ठेवायचं जर असं कोणी विचारलं तर त्याचा उत्तर येतो तिथलं हवामान, प्रवास करण्याची वेळ आणि आवश्यक वस्तू यांचं नियोजन. औषधं, पाण्याच्या बाटल्या, हलकं खाणं, चार्जर्स, ओळखपत्र आणि आवश्यक कपडे ह्या गोष्टी जर आधीच व्यवस्थित तयार ठेवल्या तर शेवटच्या वेळी ढवळाढवळ होत नाही. लांबच्या प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सतत बाहेरचं खायला होतं, पुरेशी झोप मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर काय, आणि शरीर थकलं तर, म्हणजेच असं काही पण झालं तर विश्रांती नक्की घ्यावी. अनेकदा आपण प्रवासात इतके गुंततो की शरीराचा थकवा लक्षातच घेत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रिपमध्ये फक्त फोटो काढण्यात वेळ घालवू नका. आजकाल प्रत्येक क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याच्या नादात आपण तो क्षण प्रत्यक्ष जगतच नाही. कधी कधी फक्त शांतपणे एखादं दृश्य बघितलं, तिथली हवा अनुभवली आणि त्या क्षणात रमलो तर खरा आनंद मिळेल, नाही का? प्रवासात आपल्यासोबत असणाऱ्या माणसांबरोबर वेळ घालवला, गप्पा मारल्या, हसून नव्या गोष्टी अनुभवल्या, कारण शेवटी आठवणीत राहतात त्या महागड्या वस्तू तर नाहीतच, एकत्र घालवलेले हे सुंदर क्षणच आहेत. छोट्या सहली असो किंवा मोठे प्रवास, नियोजन जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या प्रवासाचा आनंद घेणंही महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणं आपल्याला काहीतरी नवीन शिकवतं, त्यामुळे प्रत्येक अनुभव मनापासून जगा आणि स्वतःला त्या क्षणात हरवू द्या. ऐकूया सोनू निगम ह्यांनी गायलेलं हे गीत, नवरा माझा नवसाचा, हे चित्रपट.

तर श्रोते हो, बदलत्या वातावरणात स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. निरोगी रहा, आनंदी रहा. जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या क्षणांचे मनापासून आनंद घ्या. आजच्या कार्यक्रमातून इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. मी कृष्णा निरोप घेतो. नमस्कार.